0: ನಾವೆನ್ ಅಯ್ಯಮ್ತನ್ ತೈಕಿನ ಹಿರೋ ಪ್ರಿಯ ದುರಂಗ್ ಜಗ್ ಬಂದು ಬಾರಿ ಅಂಡೋ ಜೂಡಿಕೋ ನಿಯಾ ದುರಂಗ್ ಚನಮ್ ಎಲ್ಲ ಅಂಡೋ ಜುಕ ಯರ್ಪಾಲಿಂಗ್ ಎಲ್ಲದಾರ ಬಿನ ಬೆಪ್ಟ ಜಗಾರ ಪೋಲ್ಟ್ರಿ ಸಿಮ್ಕೋ ಅಸುಲ್ಕೆ ಕೊತೆ ಅಬು ಸಿಫೇಟ್ ವರ್ಗರೆನ್ ಕೋ ಮಿ ಸ್ವರೋಜ್ಗಾರ್ ಕೋ ನಮ್ದಯ್ಯ ನಿಯಾ ಎಸು ಬೋರ್ಸಾ ಮೆನಾ ಇಂದು ನಿಯಾ ಮಿಸೆಬು ಅಯುಮ್ಲೇಯ ಮಿದು ಕಿಸಾನ್ ಜೋ ಪೋಲ್ಟ್ರಿ ಫಾರ್ಮ್ ರೆ ಸಿಮ್ಕೊ ಅಸುಲಕ್ಕೆ ಅಕಿಂತೆ ಅಂಡೋ ಅಬು ನಿನ್ನ ಯುವಬಾರ್ಗೆ ಎತ್ತೆ ನೆನ್ ಪೋಲ್ಟ್ರಿ ಫಾರ್ಮ್ ಕುಲಾವ್ಕೆ ಎತ್ತ ಅಬು ಮಿಯ ರೋಜ್ಗಾರ್ಬು ಚಿ ಸ್ವರೋಜ್ಗಾರ್ಬು ನಮಿಯ ಮೆಂತೆಯ ಎನ್ ಸಂಬಂಧ ರೆ ಜಪಗಾರ್ ಲಾಗೆ ಅಂಡೋ ದೋ ಮರ್ ಅಕಿನೆ ಪರಿಚಯ ಚಿ ಉಪ್ರೂಮ್ ಕೊದೋ ಅಕಿನ್ಗೆ ಜಾಗರಬು ಎಂತೆ ಮರ್ಬು ಅಯುಮ್ ಕಿನೆ ಅಭಿನ ಪರಿಚಯ ಚಿ ಉಪ್ರೂಮ್ ಕೊದೋ ಅಭಿನ ನುತುಮ್ ದೋ
1: ಅಲ್ಲಿಂದ ನನ್ನ ಸಿರ್ಕೆ
0: ನಾನು ಸಿರ್ಕೆ ಅಚ್ಚಾ ಅಂದ್ರೆ ದೋ ಅಭಿನ್ ನೆನ್ ತಿಂತಿಳ ಅತ್ತೂರಿನ ಕಿನ್ ಎಂತೆ ಅಭಿನ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸ್ ಕೊದೋ
1: ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸ್ ದೋ ಕ್ರಿಯೇಟ್ ಅವರ್
0: ಅಚ್ಚಾ ಎಂದು ಬ್ಲೋಕ್ ದೋ
1: ಪರ್ಕಾನದ ಮಂಜಾರಿ
0: ಮಂಜಾರಿ ಅಚ್ಚಾ ಅವೆನ್ ನೆನ್ರೆ ನೆಕೋ ಸಿಮ್ಕೋ ಲೆಲೋ ತನಕೋ ನೆನ್ರೆ ಜುಕ ಜುಕ ಪೋಲ್ಟ್ರಿ ಫಾರ್ಮ್ ರೆ ನೆನ್ ಉಡಿಂಗ್ ಉಡಿಂಗ್ ಸಿಮ್ಕೋ ಪೋಲ್ಟ್ರಿ ಸಿಮ್ ಅನ್ಕೋ ಅವೆನ್ ನೆನ್ರೆ ಚಿಮಿನ್ ಸಿಮ್ಕೋ ಬೇನ ಅಸಲು ಕೆಟ್ಕೋ
1: ನೆನ್ರೆ 1000 ಲಿಂಗ ಅಸಲು ಕೆಟ್ಕೋ
0: 1000 ಅಚ್ಚಾ 1000 ಸಿಮ್ಕೋ ಬೇನ ಅಸಲು ಕೆಟ್ಕೋ ನೆನ್ರೆ ಬಾರಿ ರೂಮ್ ರೆ ಕೊಲ್ಲೋ ತನ ಅಂದ್ರೆ ಅವೆನ್ ಚಿಂಪಿಯಂಗ್ ಉಡಿಂಗ್ ಎತ್ತಬೇನ್ ಅಗುಲೆಟ್ ಕೋ ನೆನ್ ಸಿಮ್ಕೋ
1: ನೆಕೋ ಚಿಲ್ಕೆ ಕೋ ರುತು ಇವ ಎನ್ಕಾ ಕೋ ಮತಲಬ್ ತೆಸೆಂ ಕರ್ತು ಇಂದ ಗಪಾ ಕಪುಲ್ ಕೋ
0: ಅಚ್ಚಾ
1: ಎನ್ಕಾ ಕೋ ಬೆಟಲ್ ನಾ ಲಿಂಗ್ ದೂಸರೆ ದಿನ ಕೋ ಬೆಟಲ್ ನಾ ಎನ್ನೆ ತಲಿಂಗ್ ಅಸಲು ಕೆಟ್ ಕೋ
0: ನೆಕೋ ದಾ ಅವೆನ್ ಉಕುನ ಎತ್ತಬೇನ್ ಕಿರಿಂಗ್ ಕೋ ತನ್ನ ಚಿಬೇನ್ ಅಗು ಕೋ ತನ್ನ
1: ಬಂಗಾಲ ಎತೆ ಕೋ ಜು ಎನ್ಕೋ ದೋ
0: ಬಂಗಾಲ ಎತೆ ಅಚ್ಚಾ ನೆನ್ ಬಂಗಾಲ ಎತೆ ಕೋ ಹುಜು ತೆನ್ ರದೋ ಅವೆನ್ ಚಿಲಿಕತೆ ನೆಕೋ ದೋ ಬೆನ್ ಅಗು ಕೋ ಬಂಗಾಲ ಎತೆ ದೋ
1: ಬಂಗಾಲ ಎತೆ ಅಕೋ ಗಾಡಿದೆ ಕೋ ಕುಲ್ತೆ ಕಂಪನಿ ಗಾಡಿ
0: ಕಂಪನಿ ಗಾಡಿ ತೆ
1: ಪೋಲ್ಟ್ರಿ
0: ಫಾರ್ಮ್ ಸಿಮ್ಕೋ ಅಸುಲ್
1: ಇನ್ನದು ಅಯ್ಯೋ ಅಯ್ಯಾರ್ದ ಪಾಟ್ಕೆನ್ ತಾಯ್ಕಿನ ಬಾವಂತಿಯಾಗ ಎಂಕತ್ತಗೆ ಎಂದು ಪಾಟ್ ಪಡ್ತಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಎತ್ತಕಡೆ ಅದು ಬಾವಿಂದು ಅದು ಸಿನೋನ ನೊಕ್ಕರಿತೆ
0: ಅಚ್ಚಾ ನೊಕ್ಕರಿತೆ
1: ಅಚ್ಚಾ ಅಂದನ ಅದು ನಿನ್ನ ಎತ್ತಕದ್ದು ನಿನಗೆ ಆಯೋ ಕದಿಂತೆ ನಿನಗೆ ಕುಲಾಫಗೆ ತೈನ್ ಮೇ ನಿನಗೆ ಬಣಿಯೆ ಹೆಸರು ಬಣಿಯಾಗ ನೆನ್ರಾಗ ಪರ್ಪಿಟ್ಕೋ ಅಲ್ಲ
0: ಅಯ್ಯ
1: ನನಗೆ ಮಸಲು ಅಂತ ಅಚ್ಚಾ ನೆನ್ ಹೊರ ಉದ್ಬರಿಂಗ್ ತೆ ದೋ ಅಂತ ನಾನು ಅಚ್ಚಾ ನನಗೆ ರಾಸ ಕಡಿಂಗಿ
0: ಅಯ್ಯ ಠೀಕ್ ಗಿಯ ನಿನ್ನ ಹೆಸರು ಬರಿಂಗ್ ಎನ್ ಯೆ ಬೆನ್ ಅಪನಾ ಓಕೆ ಡಾ ಬೆನ ನಾ ಜೋ ನೆಕೋ ಸಿಮ್ಕೋ ಅಸುಲ್ ಕೆ ಡಾ ತೆ ಅಚ್ಚಾ ನಿನ್ನ ರಿಯ ಓವಾ ಕೋ ದೋ ಚಿಲ್ ಕೆ ದೋರ್ ಕರ ನೆನ್ ಪೋಲ್ಟ್ರಿ ಸಿಮ್ಕೋ ಅಸುಲ್ ತೆ ಅಲಗೆ ದೋ
1: ನಂದ ಓವಾ ದೋ ನಾ ಕಿಡಿಕಿ ಜರೂರ್ ದೋರ್ ಕರ
0: ಅಚ್ಚಾ ಕಿಡಿಕಿ ಹೋಯೋ ನೆ ಪಾತರ್ ಪಾತರ್
1: ಹೋಯೋ ನೆ ಪಾತರ್ ಪಾ ದೋರ್ ಕರ ಅಂಡೋ ಡೇರ್ ಪುಟ್ ಚಿತನ್ ಗೆ ಕಿಡಿಕಿ ದೋ ಲಗಾಯತ ಬಾವಾ ಪುರ ಚಂದೋ ಹೋಯೋ ಕಾಯ ಹೋಯೋ ಅದ ಎನ್ ಲಿಟರಿಂಗ್ ಬೂಸಿ ಬಿಚೆ ಪೇಪರ್ ಪೇಪರ್ ಬಿಚೆ ಪೇಪರ್
0: ಹಪ್ತಾ ಬಾರ
1: ಪೇಪರ್ ಜಮಿಯ
0: ಪೇಪರ್ ಹುಡಿಂಗ್
1: ಪಿನಿಸರ್ ಬಾದ ಇನ್ನೊಂದು ಜಮ ಚಬಕ್ಕೆ ಪಿನಿಸರ್ ಕೋ ಜಮ ಲಾಸ್ಟ್ ತಾಕೋ ಜಮಿ ಅನ್ನೋದು
0: ಅಚ್ಚಾ ಇನ್ನೊಂದು ಲಾಸ್ಟ್ ತಾಕೋ ಜಮೆ ಮರಂಗ ಹೋ ಜಕ್ಕೆ
1: ಮರಂಗ
0: ಅಚ್ಚಾ ಅಚ್ಚಾ ನಿನ್ಕೋ ಲಾಸ್ಟ್ ತಾಕೋ ಜಮೆ ಅವೆನ್ ಮೇಲೆ ಅಂದ್ರೆ ನೆಕೋ ನಿನ್ ಸಿಮ್ಕೋ ಜೋ ನಾ ನಿಮ್ಮಿನ್ಕೋ ಉಡಿಂಗ್ ಕೇನೆ ನೆಕೋ ಅಕೋ ಚಿಮ್ನಿಂಗ್ ಯೇ ದಿನ ರಕೋ ಮರಂಗ
1: ನೆಕೋ ದೋ 25 ರೋಜ್ ರ 25 26 ರೋಜ್ ರ ಕೋ ಬೈ ಬೈ 1 ಕಿಲೋ
0: 25 ಇತ 26 ರೋಜ್ ರ 1 ಕಿಲೋ ಕೋ
1: ಬೈ ಅಚ್ಚಾ ನೋ ತನ ತೀ ತೀ ದಿನ ಜೋ ಕಕ ಬೆಟಾ ಲೋ ದೋ 1.5 ಕಿಲೋ ಕೋ ಬೈ 1.5 ಕಿಲೋ ಅನ್ನೋ ತಕ ಮರಂಗ ಕೋ ಮರಂಗ ನೋ
0: ಅಚ್ಚಾ ಅಚ್ಚಾ
1: ಇನ್ಕಮ್ ಚಿಲ್ಕೆ ಜಮಚಿಕೋ ಇನ್ಕಮ್ ನಿಂದೆ ಜಮಚಿಕೋ ಇನ್ಕ ಕೊಟ್ಟೆ ಅಂಡೋ ನಿಂದೆ ಕಾ ಜಮಚಿಕೋರ್ದು ಮಸ್ಕಲ್ ಕಾಯ್ಮಕರ್ದು ᱡᱚᱠᱷᱚᱱ ᱠᱚ ᱜᱟᱲ ᱤᱱᱟᱹ ᱟᱨ ᱟᱛᱮᱭᱟ ᱤᱱᱟᱹ ᱦᱤᱥᱟᱹᱵ ᱛᱮ ᱟᱹᱧ ᱟᱸᱡᱟ ᱠᱚᱨᱟᱣ ᱠᱟᱜ ᱢᱮᱱᱛᱮ ᱧᱤᱫᱟᱹ ᱤᱧ ᱢᱟᱥᱠᱟᱞ ᱠᱚ ᱤᱧᱫᱚ ᱧᱤᱫᱟᱹ ᱠᱚ ᱡᱮᱢᱟᱨ ᱫᱟᱸᱡᱟ ᱠᱚ ᱢᱟᱨᱟᱝ
0: ᱟᱪᱪᱷᱟ ᱱᱮᱠᱚ ᱱᱟ ᱟᱵᱚ ᱫᱮᱥᱤ ᱥᱤᱢ ᱠᱚ ᱞᱮᱠᱟ ᱱᱮᱠᱚ ᱛᱚᱲᱟᱝ ᱡᱟᱱ ᱡᱤᱛᱟᱹ ᱦᱟᱹᱥᱩ ᱠᱚᱫᱚ ᱱᱟᱢ ᱠᱚ ᱟᱨ ᱨᱳᱜᱽ ᱠᱚᱫᱚ ᱮᱱᱠᱚ ᱮᱛᱮ ᱵᱟᱪᱟᱣ ᱞᱟᱹᱜᱤᱫ ᱫᱚ ᱪᱤᱠᱮᱱ ᱪᱤᱠᱮᱱ ᱨᱮᱴ ᱠᱚ ᱵᱮᱱ ᱮᱢᱟ ᱠᱚ
1: ᱤᱱᱟᱹ ᱫᱚ ᱤᱭᱟᱹ ᱢᱮᱱᱟᱜᱼᱟ ᱯᱟᱸᱪ ᱫᱤᱱ ᱨᱮᱫᱚ ᱤᱭᱟᱹ ᱯᱟᱸᱪ ᱨᱚᱭ ᱥᱟᱯᱛᱟ ᱨᱮᱫᱚ ᱮᱵᱚᱱ ᱵᱷᱮᱠᱥᱤᱱ ᱤᱧ ᱞᱟᱜᱟᱣ ᱠᱚᱣᱟ ᱚᱸᱰᱮ ᱫᱩᱥᱨᱟᱹ ᱥᱟᱯᱛᱟ ᱨᱮᱫᱚ ᱜᱟᱢᱵᱨᱚ ᱤᱱᱟᱹᱜᱮ ᱦᱟᱹᱥᱩ ᱠᱚᱧ ᱱᱟᱢ ᱠᱚᱣᱟ ᱵᱟᱝᱛᱮ ᱠᱷᱟᱱ ᱟᱢ ᱠᱚ ᱤᱱᱟᱹ ᱠᱟᱠᱚ ᱵᱷᱮᱠᱥᱤᱱ ᱠᱟᱱᱟ ᱚᱸᱰᱮ ᱱᱟᱢ ᱠᱚᱣᱟ ᱫᱚ ᱮᱴᱟᱜ ᱥᱟᱨᱫᱤ ᱠᱟᱹᱥᱤ ᱡᱟᱦᱟᱱᱟᱜ ᱠᱚᱫᱚ ᱱᱟᱢ ᱠᱚᱫᱚ ᱤᱱᱟᱹ ᱫᱚ ᱵᱟᱨᱦᱮ ᱛᱮ ᱨᱮᱰᱤᱧ ᱮᱢᱟ ᱠᱚᱣᱟ ᱫᱟᱜ ᱠᱚᱞᱚ
0: ᱟᱪᱪᱷᱟ ᱵᱷᱮᱠᱥᱤᱱ ᱵᱮᱱ ᱮᱢᱟ ᱠᱚᱣᱟ ᱤᱱᱟᱹᱛᱮ ᱵᱟᱹᱠᱤ ᱫᱚ ᱫᱟᱜ ᱨᱮᱜᱮ ᱵᱮᱱ ᱢᱤᱞᱟᱹᱣᱟ
1: ᱤᱭᱟᱹ ᱤᱱᱟᱹ ᱫᱚ ᱵᱷᱮᱠᱥᱤᱱ ᱫᱚ ᱥᱟᱯᱛᱟ ᱵᱟᱨ ᱠᱚ ᱵᱟᱝ ᱨᱮᱜᱮ ᱟᱹᱜᱩᱞᱮ ᱠᱚ ᱥᱟᱯᱛᱟ ᱵᱟᱨ ᱢᱤᱫ ᱮᱯᱷᱚᱱ ᱞᱟᱜᱟᱣᱟ ᱟᱨ ᱫᱩᱥᱨᱟᱹ ᱥᱟᱯᱛᱟ ᱫᱚ ᱜᱟᱢᱵᱨᱚ
0: ᱟᱪᱪᱷᱟ
1: ᱤᱱᱟᱹ ᱥᱟᱛ ᱨᱚᱡ ᱵᱟᱫ ᱜᱮ ᱠᱚ ᱵᱷᱮᱠᱥᱤᱱ ᱠᱚᱣᱟ
0: ᱟᱪᱪᱷᱟ ᱟᱪᱪᱷᱟ
1: ᱤᱱᱟᱹ ᱫᱩᱥᱨᱟᱹ ᱤᱭᱟᱹ ᱠᱚᱫᱚ ᱫᱟᱣᱟᱭ ᱠᱚᱫᱚ ᱤᱱᱟᱹ ᱫᱟᱜ ᱨᱮᱜᱮᱞᱤᱧ ᱢᱤᱞᱟᱹᱣ ᱠᱚᱣᱟ ᱥᱟᱵᱤᱱ ᱚᱱᱟ ᱮᱱᱴᱤᱵᱟᱭᱚᱴᱤᱠ ᱠᱚ ᱚᱱᱟ ᱵᱤᱢᱤᱨᱟᱞ ᱡᱟᱦᱟᱱᱟᱜ ᱟᱨᱚ ᱠᱮᱞᱥᱤᱭᱟᱢ ᱠᱚ ᱤᱱᱟᱹ ᱠᱚᱫᱚ ᱫᱟᱜ ᱨᱮᱜᱮ
0: ᱢᱤᱞᱟᱹᱣ ᱛᱟ
1: ᱥᱟᱵᱤᱱ ᱫᱟᱜ ᱨᱮᱜᱮ ᱚᱱᱟ ᱫᱚ ᱥᱟᱱᱟᱢ ᱫᱚ ᱤᱱᱠᱟᱹ ᱛᱮᱜᱮ ᱪᱟᱞᱟᱣ ᱢᱮᱱᱟ ᱠᱤᱱ ᱤᱭᱟᱹ ᱠᱮᱫᱚ ᱦᱟᱨᱟᱣ ᱠᱚ ᱪᱟᱞᱟᱣ ᱫᱚ ᱡᱟᱦᱟᱱᱟᱜ ᱥᱚ ᱠᱟᱱᱟᱢ ᱠᱚᱣᱟ ᱡᱟᱦᱟᱸ ᱫᱚ ᱠᱟᱹᱥᱤ ᱠᱚᱜᱮ ᱱᱟᱢᱵᱟ ᱠᱚ ᱡᱟᱦᱟᱱᱟᱜ ᱫᱚ ᱠᱟᱱᱟᱢ ᱠᱚ ᱚᱸᱰᱮ ᱮᱴᱟᱜ ᱠᱚ ᱱᱟᱢ ᱠᱚᱨᱚ ᱥᱟᱵᱤᱱ ᱞᱮᱠᱟᱱ ᱫᱟᱣᱟᱭ ᱱᱟ ᱫᱚ ᱟᱵᱚ ᱫᱚ ᱡᱟᱱᱠᱟᱨᱤ ᱵᱟᱝ ᱦᱤᱥᱟᱹᱵ ᱛᱮ
0: ᱤᱱᱟᱹ ᱠᱚᱜᱮ ᱮᱢᱟ ᱠᱚ ᱛᱮ
1: ᱤᱱᱟᱹ ᱠᱚᱜᱮ ᱮᱢᱟ ᱠᱚ ᱫᱚ
0: ᱟᱪᱪᱷᱟ ᱟᱪᱪᱷᱟ ᱮᱱᱨᱮ ᱫᱚ ᱟᱵᱮᱱ ᱱᱮᱠᱚ ᱫᱚ ᱱᱟ ᱡᱟᱵ ᱮᱠ ᱢᱟᱦᱤᱱᱟ ᱭᱟᱱᱮ ᱠᱤ 25 ᱥᱮ 26 ᱫᱤᱱ ᱠᱚ ᱵᱟᱭ ᱱᱟ ᱮᱠ ᱢᱟᱦᱤᱱᱟ ᱛᱟᱠ ᱨᱮ ᱫᱚ 1.5 ᱠᱤᱞᱳ ᱛᱟᱠ ᱠᱚ ᱵᱟᱣ ᱵᱮᱱ ᱢᱮᱱᱟ
1: 1.5 ᱠᱤᱞᱳ ᱛᱟᱠ ᱠᱚ ᱵᱟ
0: ᱮᱱᱨᱮ ᱫᱚ ᱟᱵᱮᱱ ᱤᱱᱟ ᱫᱚ ᱪᱟᱨᱟ ᱠᱤᱞᱳ ᱠᱚ ᱩᱯᱮᱨ ᱨᱮ ᱱᱤᱱᱟ ᱫᱚ ᱮᱱᱞᱮᱠᱟ ᱠᱚ ᱢᱟᱨᱟ
1: ᱪᱟᱨᱟ ᱠᱤᱞᱳ ᱠᱚ
0: ᱥᱮᱛᱟᱱ ᱨᱮ ᱮᱢᱟ ᱠᱚ ᱮᱱᱞᱮᱠᱟ ᱦᱤᱥᱟᱹᱵ ᱛᱮ ᱱᱮᱠᱚ ᱫᱚ ᱜᱚᱴᱟ ᱥᱤᱝᱜᱮ ᱜᱚᱴᱟ ᱱᱤᱫᱮ ᱛᱚᱨᱚᱝ ᱠᱚ ᱡᱚᱢᱟ ᱠᱟᱱᱟ ᱠᱚ ᱛᱟᱭᱱᱟ
1: ᱟᱨ ᱤᱱᱟ ᱫᱚ ᱯᱤᱰᱟᱨ ᱠᱚ ᱞᱤᱧ ᱯᱮᱨᱮ ᱨᱮᱸᱜᱟ ᱛᱟ
0: ᱟᱪᱪᱷᱟ
1: ᱟᱠᱚ ᱡᱚᱢᱟ ᱠᱟᱱ ᱜᱮ ᱠᱚ ᱛᱟᱭᱱᱟ ᱡᱚᱢᱟ ᱠᱟᱱ ᱜᱮ ᱟᱠᱚ
0: ᱚᱱᱮ ᱱᱮ ᱦᱟᱠᱟ ᱠᱟᱱᱟ ᱠᱚ ᱯᱤᱰᱟᱨ ᱠᱚ ᱢᱮᱛᱟ
1: ᱯᱤᱰᱟᱨ ᱛᱮ
0: ᱱᱮ ᱪᱟᱨᱟ ᱮᱱ ᱨᱮ ᱮᱢᱛᱟ ᱢᱮ
1: ᱮᱱᱮ ᱤᱭᱟᱹ ᱢᱮᱱᱟ ᱰᱨᱤᱝᱠ ᱨᱮ ᱢᱮᱱᱟ ᱱᱟ ᱫᱟ ᱚᱞᱟᱠᱟᱱ ᱜᱮ ᱛᱟᱭᱱᱟ
0: ᱤᱭᱟ ᱤᱭᱟ
1: ᱠᱷᱟᱨᱪᱟ ᱚᱞᱟᱠᱟᱱ ᱜᱮ ᱛᱟᱭᱱᱟ ᱡᱚᱢᱟ ᱠᱟᱱ ᱠᱚ ᱛᱟᱭᱱᱟ
0: ᱟᱪᱪᱷᱟ ᱟᱪᱪᱷᱟ
1: ᱱᱚᱣᱟ ᱫᱚ ᱟᱸᱡᱟ ᱠᱚᱨᱟᱣ
0: ᱤᱭᱟ ᱠᱚᱱᱟ ᱫᱟ ᱮᱢᱛᱮ ᱟᱫᱚ ᱰᱨᱤᱝᱠᱟᱨ ᱢᱮᱱ
1: ᱰᱨᱤᱝᱠᱟᱨ
0: ᱚᱸᱰᱮ ᱠᱚᱱᱟ ᱡᱚᱢ ᱛᱮ ᱟᱫᱚ ᱠᱚ ᱯᱤᱰᱟᱨ
1: ᱯᱤᱰᱟᱨ
0: ᱟᱪᱪᱷᱟ ᱟᱪᱪᱷᱟ ᱴᱷᱤᱠ ᱜᱮᱭᱟ ᱤᱭᱟ ᱱᱮ ᱤᱱᱟᱹ ᱠᱚ ᱧᱩᱛᱩᱢ ᱮᱥᱚ ᱫᱚᱨᱠᱟᱨᱟ ᱡᱮᱥᱮ ᱵᱚ ᱚᱠᱚᱱ ᱠᱚ ᱟᱹᱥᱩᱞ ᱥᱟᱱᱟ ᱠᱚ ᱮᱱᱫᱚ ᱤᱱᱟᱹ ᱠᱚ ᱮᱱᱠᱚ ᱠᱚ ᱟᱭᱩᱢ ᱨᱮᱫᱚ ᱤᱱᱟᱹ ᱠᱚ ᱟᱹᱥᱩᱞ ᱠᱚ ᱛᱮᱭᱟᱜ ᱨᱮᱫᱚ ᱟᱠᱚ ᱤᱱᱟᱹ ᱠᱚ ᱮᱛᱚ ᱟᱠᱟᱫ ᱮᱱᱫᱚ ᱮᱱᱞᱮᱠᱟ ᱮᱱᱛᱮ ᱴᱷᱤᱠ ᱜᱮᱭᱟ ᱮᱱᱛᱮ ᱱᱮ ᱠᱚ ᱡᱟᱵ ᱵᱮᱱ ᱛᱮᱭᱟᱨᱤ ᱟᱱᱟ ᱠᱚ ᱮᱱᱫᱚ ᱵᱮᱱ ᱟᱠᱟᱨᱤᱝ ᱠᱚ ᱨᱮᱫᱚ ᱱᱮ ᱠᱚ ᱚᱠᱚᱱ ᱛᱟᱨᱟ ᱵᱮᱱ ᱟᱠᱟᱨᱤᱝ ᱠᱚ ᱟᱵᱮᱱ ᱪᱮ ᱜᱨᱟᱦᱠ ᱠᱚ ᱵᱮᱱ ᱱᱟᱢ ᱟᱠᱟᱫ ᱠᱚᱣᱟ
1: ᱤᱱᱟᱹ ᱫᱚ ᱟᱞᱮ ᱜᱨᱟᱦᱠ ᱠᱚᱫᱚ ᱢᱮᱱᱟᱜ ᱠᱚᱣᱟ ᱤᱱᱟᱹ ᱠᱟᱡᱤᱱ ᱚᱠᱚᱛᱮ ᱡᱚᱠᱟ ᱠᱚᱵᱨᱟ ᱠᱚᱛᱮ ᱵᱟᱵᱟ ᱤᱱᱫᱚ ᱡᱟᱦᱟᱸ ᱠᱚ ᱛᱮᱭᱟᱨᱤ ᱟᱱᱟ ᱟᱞᱮᱭᱟᱜ ᱠᱚ ᱢᱮᱱᱛᱮᱭᱟ
0: ᱮᱭᱟ ᱮᱭᱟ
1: ᱫᱚ ᱟᱠᱚ ᱠᱟᱡᱤ ᱠᱚ ᱩᱥ ᱫᱤᱱ ᱞᱟᱣ ᱠᱟᱞ ᱞᱟᱣ ᱪᱮᱠᱟ ᱡᱟᱞᱟᱣ ᱢᱮᱱᱛᱮ
0: ᱟᱪᱪᱷᱟ ᱟᱪᱪᱷᱟ
1: ᱤᱱᱫᱚ ᱱᱟ ᱫᱚ ᱟᱭᱟᱨ ᱫᱚ ᱥᱩᱵᱤᱫᱷᱟ ᱟᱠᱚᱣᱟ ᱟᱞᱮᱭᱟᱜ ᱜᱮ ᱛᱟᱭᱠᱟᱱᱟ ᱟᱠᱚ ᱦᱤᱡᱩᱜ ᱟᱠᱚ ᱱᱟᱝ
0: ᱦᱮᱸᱭᱟ
1: ᱱᱟ ᱫᱚ ᱤᱱᱠᱟ ᱯᱩᱨᱟᱹ ᱰᱤᱞᱟᱨ ᱠᱚ ᱟᱞᱮ ᱥᱮ ᱢᱟᱥᱩᱞ ᱛᱮᱱ ᱠᱚ ᱯᱩᱨᱟᱹ ᱭᱟᱱ ᱦᱤᱥᱟᱹᱵ ᱛᱮ ᱤᱱᱫᱚ ᱱᱟ ᱫᱚᱞᱮ ᱵᱮᱴᱟ ᱦᱟᱛᱚ ᱠᱚ ᱵᱮᱴᱟ ᱦᱟᱛᱚ ᱠᱚ ᱥᱮᱫ ᱫᱟ ᱤᱧ ᱵᱮᱴᱟ ᱦᱟᱛᱚ ᱠᱚ
0: ᱫᱚᱠᱟᱱᱫᱟᱨ
1: ᱠᱚᱜᱮ ᱟᱠᱚ ᱫᱚ ᱥᱟᱢᱟᱱ ᱥᱩᱵᱤᱫᱷᱟ ᱠᱮᱫ ᱠᱚᱣᱟ
0: ᱮᱭᱟ ᱱᱟ ᱢᱟᱱᱮ ᱚᱠᱚᱱᱟ ᱟᱠᱚ ᱦᱩᱰᱤᱧ ᱦᱩᱰᱤᱧ ᱛᱮᱠᱚ ᱤᱭᱟᱹ ᱟᱠᱷᱨᱤᱧ ᱠᱚ ᱛᱟᱦᱮᱱᱟ ᱮᱱᱠᱚ ᱛᱟ ᱫᱚ ᱟᱠᱚ ᱯᱮ ᱵᱤᱴᱟ ᱛᱚ
1: ᱵᱤᱴᱟ ᱛᱚ
0: ᱱᱟ ᱫᱚ ᱟᱯᱮ ᱫᱚ ᱦᱳᱞᱥᱮᱞᱟᱨ ᱢᱮᱱᱛᱮ ᱯᱮ ᱵᱟᱭ ᱤᱱᱟᱹ ᱯᱷᱟᱨᱢᱤᱝ ᱛᱮ ᱠᱚ ᱞᱟᱣᱠᱮ ᱨᱮᱫᱚ ᱢᱮᱱᱛᱮ ᱟᱠᱟᱫ ᱮᱭᱟ ᱚᱸᱰᱮ ᱫᱚ ᱟᱵᱮᱱ ᱱᱤᱱᱟᱹ ᱴᱷᱤᱠ ᱜᱮᱭᱟ ᱱᱤᱢᱤᱱ 1000 ᱴᱩ ᱥᱚᱝᱠᱷᱟ ᱨᱮᱵᱮᱱ ᱟᱹᱥᱩᱞ ᱠᱮᱫ ᱠᱚ ᱚᱱᱟ ᱱᱤᱢᱤᱱ ᱵᱟᱲᱤᱝ ᱠᱚ ᱞᱚᱜ ᱛᱟᱱᱟ ᱦᱚᱱᱚᱨ ᱵᱟᱭ ᱛᱟᱱ ᱨᱮᱠᱚ ᱱᱮᱠᱚ ᱯᱤᱰᱟᱹᱨ ᱨᱮᱭᱟᱜ ᱪᱟᱨᱟ ᱠᱚᱠᱚ ᱡᱚᱢ ᱛᱟᱱ ᱜᱮᱭᱟ ᱚᱸᱰᱮ ᱚᱠᱚᱱ ᱠᱚ ᱱᱟ ᱰᱨᱤᱝᱠᱟᱨ ᱵᱮᱱ ᱢᱮᱱᱮ ᱛᱟᱱᱟ ᱤᱱᱛᱟ ᱨᱮᱭᱚ ᱱᱮᱠᱚ ᱫᱟᱜ ᱠᱚᱠᱚ ᱱᱩᱛᱮᱱ ᱜᱮᱭᱟ ᱢᱮᱱᱛᱮᱭᱟ ᱮᱥᱩ ᱨᱟᱥᱟᱱ ᱜᱮᱠᱚ ᱞᱚᱞᱚ ᱢᱮᱱᱫᱚ ᱟᱵᱮᱱ ᱱᱤᱱᱟᱹ ᱛᱮᱜᱮ ᱮᱥᱯᱨᱮ ᱛᱩᱨᱟᱹᱝ ᱢᱟᱱᱮ ᱠᱷᱟᱨᱪ ᱠᱚ ᱵᱮᱱ ᱠᱷᱟᱨᱪᱟ ᱛᱟᱱ ᱜᱮᱭᱟ ᱮᱱ ᱠᱷᱟᱨᱪ ᱥᱤᱢᱤᱱᱟᱝ ᱞᱮᱠᱟ ᱟᱵᱮᱱ ᱯᱩᱸᱡᱤ ᱱᱮᱱ ᱨᱮᱵᱮᱱ ᱞᱟᱜᱟᱣ ᱛᱟᱱᱟ ᱥᱩᱨᱩᱣᱟᱛ ᱨᱮ
1: ᱱᱚᱰᱮ ᱫᱚ ᱯᱩᱸᱡᱤ ᱫᱚ ᱞᱟᱜᱟᱣ ᱚᱱᱟ ᱫᱚ 1000 ᱥᱤᱢ ᱠᱚᱞᱤᱧ ᱟᱹᱥᱩᱞ ᱛᱮᱫ ᱟᱹᱥᱩᱞ ᱤᱭᱟᱹ ᱞᱤᱧ ᱢᱟᱜᱟᱣ ᱛᱮᱫ ᱠᱚᱨᱮ ᱚᱱᱟ ᱫᱚ ᱤᱱᱠᱟ 1,00,000 ᱞᱮᱠᱟ ᱞᱟᱜᱟᱣᱚᱜᱼᱟ
0: ᱟᱪᱪᱷᱟ ᱟᱪᱪᱷᱟ
1: 1,00,000 ᱫᱚ ᱠᱟᱯᱨᱮᱭᱟᱱ ᱤᱢᱤ ᱫᱚ 200-300 ᱠᱟᱯᱨᱮᱭᱟᱱ
0: ᱟᱪᱪᱷᱟ ᱟᱪᱪᱷᱟ
1: ᱤᱱᱟᱹᱜ ᱞᱟᱜᱟᱣᱚᱜᱼᱟ ᱟᱭᱟᱨ ᱫᱚ ᱤᱢᱤ ᱫᱚ ᱠᱟ ᱞᱟᱜᱟᱣ 70-80,000 ᱚᱱᱟ ᱫᱚ ᱜᱚᱱᱚᱝ ᱠᱚ ᱵᱟᱲᱟᱭᱟᱱ ᱦᱤᱥᱟᱹᱵ ᱛᱮ
0: ᱟᱭᱟ ᱥᱟᱵᱤᱱ
1: ᱥᱟᱵᱤᱱ ᱫᱚ ᱤᱱᱫᱚ ᱦᱚᱨᱟ ᱨᱮᱭᱟᱜ ᱠᱷᱟᱨᱪᱟ ᱠᱚ ᱥᱟᱵᱤᱱ ᱞᱮᱠᱟ ᱨᱮ ᱤᱢᱤᱞᱤᱧ ᱵᱤᱴᱟᱣ ᱛᱟᱱᱟ ᱫᱚ
0: ᱜᱚᱱᱚᱝ ᱵᱟᱲᱟᱭᱟ ᱴᱨᱟᱱᱥᱯᱳᱨᱴᱤᱝ ᱪᱟᱨᱡ ᱢᱮᱱᱛᱮ ᱠᱚ ᱟᱜᱩ ᱠᱚ ᱛᱩ ᱠᱚ ᱮᱱᱮ ᱤᱱᱟᱹ ᱠᱚ
1: ᱞᱮᱠᱟ ᱥᱟᱵᱤᱱ ᱠᱚ ᱡᱚᱲᱟᱣ ᱛᱟ ᱤᱱᱫᱚ ᱤᱢᱤᱞᱤᱧ ᱵᱤᱴᱟᱣ ᱛᱟᱱᱟ
0: ᱟᱪᱪᱷᱟ ᱟᱪᱪᱷᱟ
1: ᱟᱞᱮ ᱤᱱᱨᱮ ᱟᱠᱷᱨᱤᱧ ᱠᱟᱛᱮ ᱵᱮᱴᱟᱣ ᱛᱟᱱ ᱜᱮ ᱟᱞᱮᱭᱟᱜ ᱠᱷᱟᱨᱪᱟ ᱫᱚ ᱚᱞ ᱛᱟᱱ ᱜᱮ
0: ᱤᱱᱟᱹᱛᱮ ᱠᱚ जुका जगह को बन चे अब उनको असुल रहे अब इन कोई पूरे कठिनाई बन अटक रहे था ना ये नंद्रे समय को लगा होता ना लेकिन इन सिम को असुल रहे
1: जहाँ समय बनो नंद्र तो ऐसे बनी रहेगा ना तो उन्होंने तो यह असुल कट करने का तो जान जाना प्रॉब्लम का निदा जा दुख सुख को दा जाना कलांडी पंडित को का निदा है
0: अच्छा अच्छा
1: ना तो उड़ी है तो इसे भी अकंता इधर ना जाना लगा का निदा इन्हें रे असल गेट को आलम इनकी का कंचर के लिए
0: अया
1: इन्हें रे जंजाड़ हो बनो दना तो कार्चा को इनमें को सभी ने ये को दा को तो ऐसे बनी कुनो जमी अन्य और रास्ते तो इनमें को तो रास्ते का कलो इन बोले ने तो इनका यूनु यूनु बे
0: अया इंडरसेन बाहर दा
1: सेन बाहर अन्य ऐसे इन रास्ता वा
0: अया
1: सब बाल का कौन इंदा दो इनका किनारे इसे भी अंत इंदे सिंह रास्ते को अन्यो ना दो रास्ते के पल्टर पलम तो ना दो खुला होगा ना
0: आया आया अच्छा ठीक है इंदे दो अब इन किसान ना होगा मिसी कोई ना जगह रखो बहन अब जो कुना ना युवा वर्ग रे में ना कुआ इंदे नेल का पल्टरी फॉर्म खुला हो के ते आको आको नेल का आमदनी अब नेल का को बढ़ाए का अंड नियत के बु खेती रे तो का बाबा तो रंगना बाबा चावले सुमन जे चना मसूरी बु खेती के तो पूरा बु किसान को तो कबू विकास दे ना में तो नेल का ना को स्वरोजगार लगी दो पाइट लगी अब चिकन संदेश या खबर बने में कोते अब सनम तो ना जो का जगह ना उतार दो बन ठीक है
1: अलिंग दो ना का जेल का को रासा और दलिंग पूरे लिंग जगह रख जो जो नन रे समस्या को मना ना को पूरे लिंग जगह को अंड ना तो दवाई को तो इंटा सभी ने इंटा हमना जानकारी में अब रन लोकल लगे नाम सभी दवाई को
0: अच्छा अच्छा
1: तो जान मुश्किल बना होगा जहाँ तो कासल शुरू कर दो इनका अन्य जिंगा कुआ सभी ने ना तो नहीं गगरी वाला हम लोग जिंगा कहीं ना निमिन असल के कुआ ये
0: अच्छा अच्छा गगरी रूम
1: गगरी
0: रूम टोंटो गगरी में तो
1: टोंटो गगरी काली इन्हीं लोग इंता पुले भाई तंत्र के रिंग लेपल ना
0: अच्छा
1: इन्हीं ना तो अन्य सभी दवा को तो इन जगह रही है निमिलिंग जुड़ी किना इन दो आयो को आयो निमिन अंतरांग दिखा इनके जिका जाना करे हो नेल दिखा करे हो जाना चुवा को चिलकु चुवा को इनको ये सभी नहीं तो किए निशे जगह की चला तो रेट को सभी ना तो फोन तो जगह रचा
0: या या
1: तो फोन को तो गए कुलिंग है नेलका इनका मकमन थी है
0: या
1: इनका के मत को ना तो टर्निंग है आयो ना तो असल गेट को ना तो आने तो पूरा आया असल गेट को
0: अच्छा अच्छा या ना तो मैंने अब इन दुबई इन रिया जानकारी को
1: जानकारी
0: ना तेरे पूरे
1: असल तक को ना
0: या ने लिखा है तो तिया ऐसो दूर कर मनते या
1: तनी आनते सेन करते अन्य जगह रही है नेलका इनका ना बोसी को तो गिलो और दन का बदले अब मुसी को अलग गिलो मनते या सब नहीं जगह की इन दिन ये तो की
0: अच्छा
1: ना दा ये तो के बाद ना तो उजू गया इंता इन रे
0: अच्छा इना जो का आखिर रे जगर न होता बेन छी अबे ना ने को बेन आखरिंग के कोते फिर ओंडो मिसे वा को तो बेन सपाई लिया सपा सुतरे दुर कर
1: ये न तो पुरे नहीं सपर गा या अच्छा जल चरण ते जाड़ को जाल को सब ने पा ता बयो आजी भी तो चपिर गा लिंग
0: ये नन भूसी को ले लो तन्ना को बेन तुम लिया सब
1: ने ये ने तो मी एक प्लॉट चबेन रखे पूरे सब सपा दिया
0: अच्छा अच्छा
1: पूरे सपर गा लेते नो पैनल को लिंग डला चपई तन मुसिंग
0: अच्छा
1: मैंचरम हाइड्रेन वाला जो करें उड़ालिंग एस्प्रे या
0: अच्छा हाइड्रेन रबन एस्प्रे
1: जेलो जेलो तलिंग एस्प्रे
0: जेलो इन्हें तो रेड रियन
1: रेड रियन तो इन्हें तो मतलब मेडिसिन को क्या लगेन
0: यही आया
1: इनको कीड़े को
0: ये कीड़े को जान ची दुकु को
1: गोया रंगा को
0: अच्छा अच्छा अच्छा इना चनम तो बन ये किया है ना तेलो चिमिन दिन बाद रे उन्हों नमक को तो बन अगर रूप को चनम एंड सिमोन को तो
1: ये स्प्रे के बाद लिंग सत्तबर लिंग के या सेट लिंग गलिंग सपा मतलब रेस्ट लिंग नो
0: या मने इना सुखा लेनो का या
1: सुवान को चबाओ का
0: सुवान को चबाओ का नो बड़ी इतर
1: बड़ी इतर रोल लेनो का
0: अच्छा अच्छा एनले कते ना पाइटी तो
1: या
0: ठीक है एस बड़ी जानकारी बन एम के दा अंदर तो मर नेमिन पूरे गनुगन समय बन के डायना मंत्र आले आकाशवाणी परिवार पाए तो आवन के इस पूरे पूरे धन्यवाद और जोहार
1: अच्छा लिंग पे थे जोहार
0: नाबन अयम तंते कि ना बिपटा जगर रे पोल्ट्री फार्म को असुल के ते शिपेन उनको आ निंदे स्वरोजगार नमो ते इस वर्षा में ना मर कार्यक्रम रे तुंडुपेरे मियन आंधी दुरंलिंग अयमिचेबिना